क्या कहिए किस आस सुनाइए, जो कहना तो प्रभु जी पास, सब किता तेरा वरते, सदा सदा तेरी आस, जिदे वड्याई ता तेरी वड्याई, जिदे वड्याई ता तेरी वड्याई, एक उत तुझे तिहाऊ नानके प्रसरा सपदाते